श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। आज वार बुधवार, दिनांक 13 मे 2026। आमच्या या आजच्या प्रसारण सभेत रेडिओ ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

आपण आहात आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदीतून समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 6:05 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

अर्चना ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं हे भक्तिगीत. या गीताला संगीत होतं नंदू होनप यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आताच हे भक्तिरचना आपण ऐकलीत. गीतरचना होती अशोकजी परांजपे यांची. आपण ऐकत आहात अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत तुकाराम यांचं हे भक्तिगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकता आहात.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात संत ज्ञानेश्वर यांची ही रचना आताच आपण ऐकलीत. स्वर होता आशा भोसले यांचा. अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.

शंभर पूर्णांक पाच दशांश मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. 6:35 झालेले आहेत. ऐकवित आहोत ग. दि. माडगुळकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना. संगीत आहे सी. रामचंद्र यांचं. स्वर राणी वर्मा आणि सहकाऱ्यांचा.

पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव यांची ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं अण्णा जोशी यांचं. आणि श्रोतेहो, या भक्तिगीताबरोबरच अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

गदी माडगुळकर यांचे हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकलं. सी रामचंद्र यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता राणी वर्मा आणि सहकारी यांचा. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 6:40 झालेले आहेत. ऐकवित आहोत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात जनावरांमधील गर्भपात आणि अकाली प्रसूती याविषयी डॉक्टर डी एम आखाडे यांनी दिलेली माहिती.

0: दादा भलई।
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज गर्भपात म्हणजेच अकाली प्रसूतीबाबत थोडक्यात माहिती सादर करीत आहे। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायामध्ये दूध हेच प्रमुख उत्पादन आहे। जनावरांचे संगोपन हे शास्त्रीय दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे। दूध उद्योगाचे अर्थशास्त्र गाई म्हशींच्या नियमित वेतावर अवलंबून असते। गाय म्हैस नियमित माजार येऊन योग्य वेळी भरून घ्यावी। अपेक्षित वेत मिळवण्यासाठी गाई म्हशींची गर्भधारणा झाली पाहिजे, त्यामुळे आपणास कालवड अधिक दूध उत्पादन मिळत असते। कळपाचे आरोग्य सतत उत्तम राहील। अशा तऱ्हेने समतोल आहार दरवर्षी हंगामानुसार येणाऱ्या रोगाच्या साथी येणार

0: करण्यापूर्वी त्यांच्या रोगाच्या प्रतिबंधक लसी योग्य औषधोपचार करून आपले संभाव्य नुकसान टाळावे. गाई म्हशीं माळ दाखवल्यानंतर योग्य वेळी भरवली जाते, परंतु काही जीवाणूजन्य रोग आजार विकृतीमुळे गर्भधारणा झाल्यानंतर गर्भास संपूर्ण होण्यापूर्वीच गर्भ मृत अवस्थेत बाहेर टाकला जातो. या क्रियेला गर्भपात किंवा अकाली प्रसूती असे म्हणतात. गर्भित काळ पूर्ण होण्या अगोदर गर्भाशयातून मृत जिवंत गर्भ बाहेर टाकला जाणे याला गर्भपात असे म्हणतात. गर्भित काळ पूर्ण होण्यापूर्वी काही दिवस म्हणजे 8 ते 1.5 महिन्याच्या गर्भावस्था कालावधीत वासरू जन्माला आल्यास या क्रियेस अकाली प्रसूती असे म्हणतात. अपुरी प्रसूती या अवस्थेत बहुधा गर्भ जिवंत असतो. पूर्ण वाढ झालेले वासरू मृत अवस्थेत बाहेर आल्यास त्याला स्टील बर्थ असे म्हणतात. सर्वसाधारणतः कळपामध्ये गर्भपाताचे प्रमाण 1 ते 2% इतकेच असते. दुपत्या जनावरांमध्ये गर्भपात ही भयंकर विकृती अयोग्य व्यवस्थापन संगोपन इत्यादी गोष्टीमुळे होते. सर्वसाधारणपणे गाई म्हशीमध्ये गर्भपात होण्याचे मुख्य कारण म्हणजे जननी इंद्रियाचे रोग होय. भारतात प्रामुख्याने ब्रुसोलोसिस, ट्रायकोमोनायसिस, ब्रिवोसिस यासारख्या भयंकर जननेंद्रिय रोगामुळे जनावर यामध्ये गर्भपात होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. असमतोल आहारामध्ये रासायनिक पदार्थांची विषबाधा किंवा संप्रेरकाच्या असमतोलपणा इत्यादी गोष्टी गर्भपातास कारणीभूत ठरतात. गर्भावस्थेत गायी किंवा म्हशीला अपघात किंवा पोटावरती मार लागल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने जनावरांचे गर्भपाताची कारणे जननेंद्रियाचे रोग, संप्रेरकाचा असमतोलपणा, आहारामधील असमतोलपणा, विषबाधा, अपघात किंवा झटका. जननेंद्रियाच्या काही महत्वाच्या रोगामुळे गायी म्हशीमध्ये गर्भपात होतो. मुख्यतः जंतूंच्या प्रादुर्भावामुळे सांसर्गिक गर्भपात, ब्रुसोलोसिस, ट्रायकोमोनायसिस यासारख्या रोगामुळे गर्भपात होतो. भारतामध्ये जनावरात गर्भपाताचे प्रमुख कारण ब्रुसोलोसिस आहे व रोग जनावरांच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या 3 महिन्यात किंवा गाई म्हशी 7 महिन्याचे जास्तीत जास्त गाभण असताना गाभडते. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या संपर्कातून जनावरांच्या जननेंद्रियातील जंतुयुक्त स्रावामुळे दूषित झालेले खाद्य पाणी सेवन केल्यामुळे रोगाची लागण होते. ब्रुसेला अबॉर्टस या जीवाणूमुळे हा भयंकर रोग होतो. प्रामुख्याने प्रजननक्षम सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येणारा हा संसर्गजन्य रोग आहे. या जीवाणूची वाढ बाधेच्या गर्भाशयात किंवा वळूच्या अंडकोशात होते. लहान वयात लक्षणे दिसून येत नाहीत, येईपर्यंत सुप्त अवस्थेत असतात. जनावर गाभण असताना याची लागण होते. या रोगाची मादीमध्ये लक्षणं जनावर गाभण असताना या रोगाची लागण होते. गर्भाशयाला सूज येऊन गर्भाशयाला आवश्यक रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या रोगामुळे गाई म्हशी 7 महिन्याच्या किंवा जास्त 7 दिवसाचे गाभण असताना गाभडते. वाढ अपुरी असल्याने गर्भाशयातच अडकते. वासरू दूध मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पुढे म्हशी माजावर आल्यानंतर साधारणतः 2-3 वेळा उलटते, नंतर गाभण राहते, परंतु 7व्या महिन्यानंतर पुन्हा गर्भपात होतो. नरामध्ये अंडाशयास 10 येतो, त्यामुळे नराला ताप येतो, भूक मंदावते इत्यादी लक्षणे दिसून येतात. नराची फलन शक्ती कमी होते. वीर्यामध्ये जीवाणू आढळतात. 1 किंवा 2 वृषणाला सूज येते, वेदना होतात. या भयंकर रोगाविषयी रोग निदान होणे आवश्यक असते. गर्भावस्थेच्या शेवटच्या 3 महिन्यात गर्भपात झाल्यास ब्रुसोलोसिस या रोगाची शक्यता अधिक असते. गर्भाशयात वाऱ्याचा तुकडा, जास्त लालसर झालेला कॉटलीडॉन्सचा तुकडा, गर्भाशयातील स्राव यामध्ये रोगाचे जीवाणू भरपूर आढळतात. 8 वेळात रोग निदानासाठी प्रयोगशाळेत गर्भाशयातील पोटातील स्राव पाठवण्यात येतात. गर्भाशयामध्ये या रोगाचे अँटीबॉडीज आढळून येतात, त्यामुळे दुधाचे परीक्षण करून रोग निदान करता येते. या चाचणीला मिल्क रिंग टेस्ट असे म्हणतात. यामध्ये अँटीजनचे 2 थेंब टाकून दुधात टाकावे व फॅट काढल्यानंतर परीक्षण व्हायचे ओव्हर रिंग दिसते.
1: जनावरांमधील गर्भपात आणि अकाली प्रसूती याविषयी डॉक्टर डी एम आखाडे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत आमच्या कृषी संपदा या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे, 7:15 आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: अंतर्गत आपण मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर या विषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोजन शोल्डर. फ्रोजन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोजन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच आखडून जाणे, ही फ्रोजन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोजन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोजन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टाला

0: बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात। मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते। फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात। सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात। या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो। त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज। या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात, परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो। तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था। या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात। फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते। परंतु कधीकधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते। श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो। घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो। क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात। श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिसबद्दल जाणून घेऊयात। टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रब्बर बँडसारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात, आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात। प्लांटार फेशियाटिसची लक्षणेबद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे। प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो। टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत। काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात, तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात। दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात। योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात। ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात। उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे। योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो। तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो। नमस्कार।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली। आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी, आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची। वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह। तोपर्यंत नमस्कार।

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
1: बापरे, रामबाण उपाय?
2: होय अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही ना वीज बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?
2: अगदीच.
1: हो का? पण अशी कोणती उपकरणं आहेत ग घरगुती?
2: अगं पूजा, इकडे ये ना.
1: काय ग?
2: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय.

0: आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
1: काय सांगते काय. बर वा वा छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला तर.
0: बघ
1: ए मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
0: अरे
1: तुला सांगू का. मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत एवढीच काय ते माहिती आहे बस.
0: अच्छा थांब मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
1: असे आहेत.
0: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही. हे
1: बाप रे काय काय सांगितलंस तू.
0: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
1: वा नेहा विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
0: हो
1: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
0: खरंच
1: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरणं चार्ज करून वापरू शकतो की बाप खूपच दिलासादायक आहे नाही का.
0: नक्कीच.
1: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
0: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो. प्रकाश देतो, ऊर्जा देतो नाही का.
1: वा वा खूपच छान आहे बरं हे नेहा. हे
0: खरंच
1: ए निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा माझ्यासारखे अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
0: अग कसे बघ पूजा आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
1: अगं बाई हो का. म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
0: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
1: म्हणजे नेहा एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
0: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
1: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
0: नक्कीच.
1: श्रोते हो आत्ताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. श्रोते हो, आता सकाळचे 6:55 झालेले आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. थँक्यू डॉक्टर.
1: प्रसारित करत आहोत कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक.
2: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
3: श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक. मंडळी हो, आज आपण खुब्याजवळचे फ्रॅक्चर्स आणि त्या फ्रॅक्चरवर काय ट्रीटमेंट केली जाते ह्याविषयी माहिती घेणार आहोत. आपला जो जांघेचा खुबा आहे हा बॉल अँड सॉकेट टाईपचा खुबा आहे असं मी मागच्या कार्यक्रमात तुम्हाला सांगितलेलंच आहे. परंतु कितीतरी फ्रॅक्चर्समध्ये किंवा ॲक्सिडेंट्समध्ये हा खुब्याचा कधी कधी गोलाकार भाग तुटतो, कधी कधी मान तुटते, कधी कधी मानेच्या पलीकडचा ट्रोकेंट्रिक भाग असतो तो तुटतो आणि नंतर आपलं चालणं अवघड होऊन जातं. बेसिकली जेव्हा

0: वय जास्त होतं, 50, 60, 70 नंतर हाडं ठिसूळ होतात. त्यावेळेस तर अगदी थोडंसं पडल्याचं निमित्त होतं आणि खुब्याच्या मानेचं फ्रॅक्चर होतं आणि त्याच्यानंतर चालता येत नाही. वय झालेलं असल्यामुळे लोकांनाही कळत नाही आता पेशंटचं ऑपरेशन करायचं का नाही करायचं, करायचं तर कोणतं ऑपरेशन करायचं, किती खर्च येणार वगैरे वगैरे वगैरे. ज्यावेळेस वयस्कर मंडळींमध्ये खुब्याचं फ्रॅक्चर मानेमध्ये होतं त्यावेळेस ते हाड जुळण्याची शक्यता खूप कमी असते आणि जरी हाड जुळलं तरीसुद्धा त्या खुब्याच्या गोलाकार डोक्याच्या भागाला रक्तपुरवठा पूर्ववत सुरू होईल याची शक्यता नसते. त्यामुळे 60 नंतर 70 नंतर पेशंटचं वय कसं आहे, त्याची ॲक्टिव्हिटी कशी आहे हे बघून बऱ्याच वेळा हा खुब्याचा डोक्याचा गोलाकार भाग काढला जातो आणि ते कृत्रिम खुबेरोपण शस्त्रक्रिया केली जाते. पूर्वीच्या काळी फक्त लोखंडाचा बॉल तिथे टाकला जायचा, परंतु आता नवीन सुविधा आलेल्या आहेत आणि त्यामुळे बायपोलार नावाचा म्हणजे लोखंडाचा गोळा किंवा डोक्याचा भाग आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचं आवरण अशा पद्धतीचा बायपोलर नावाचा खुबा सुद्धा टाकला जातो आणि तो जर सिमेंटनी चिकटवलेला असेल तर पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी चालू शकतो. याचा फायदा काय होतो की जे पेशंट पडून राहतात त्यांच्या पोटरीमध्ये रक्ताच्या गाठी होतात आणि ह्या गाठी हृदयाकडे फुफ्फुसाकडे जाऊन जीवाचा धोका होण्याची शक्यता असते. ज्यावेळेस पेशंट तुमचा लवकर चालू शकतो त्यावेळेस ह्या गाठी होण्याची शक्यता कमी होते आणि बाकीचे त्राससुद्धा कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस खुब्याचा मागचा भाग म्हणजे ट्रोकेंट्रिक भाग जो आहे तो तुटलेला असतो आणि मान आणि डोक्याचा भाग चांगला असतो त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे प्लेट स्क्रू, एक डायनॅमिक हिप स्क्रू, असे वेगवेगळे प्लेट स्क्रू आहेत, प्रॉक्सिमल फिमोरल नेल्स म्हणजे छोटे छोटे रॉड टाकणे, अशा शस्त्रक्रिया करून आहेत ते हाड वाचवण्याचा प्रयत्न करतो. आहे ते हाड वाचवण्याचा जेव्हा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेस हाड जुळण्याकरता काही वेळ द्यावा लागतो आणि हाड जुळल्यानंतर व्यवस्थित चालता यायला लागतं. ज्यावेळेस आपण कृत्रिम खुबेरोपण करतो तेव्हा लगेच चालता येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला जुना खुबा वाचवता येऊ शकतो, परंतु त्याकरता आपल्याला मानेचा आणि डोक्याचा खुब्याचा भाग चांगला पाहिजे. तरुण लोकांमध्ये जेव्हा खुब्याचं फ्रॅक्चर होतं त्यावेळेस तो स्क्रूने तो भाग जोडला जातो, परंतु हे ऑपरेशन लवकर करणं गरजेचं असतं. म्हणजे कसं की तो जो रक्तपुरवठा पूर्ववत होण्याकरता जितक्या लवकर तुम्ही ऑपरेशन कराल तितकं फायद्याचं होतं. आणि अशा वेळेस जर आपण तो चोळत बसलो, मसाज करत बसलो खुब्याचा, तर मग तो खुबा कांब्यातून जाण्याची शक्यता असते. तर सगळ्यांनी आता व्यवस्थित कॅल्शियमचं प्रमाण वगैरे वाढवून वयस्कर मंडळींनी हे फ्रॅक्चर होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 24 मेला धुळे, नंदुरबार आणि शहादा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
2: आताच आपण थँक्यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

0: थैंक यू डॉक्टर। हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रानं प्रसारित केला। श्रोते हो 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण। सकाळचे ठीक 7 वाजलेत।
1: नमस्कार श्रोते हो, देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनगणना 2027 पहिला टप्पा आता सुरू होत आहे। ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग आहे। यावेळी विशेष म्हणजे तुम्ही तुमची माहिती स्वतः स्वगणनेद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने नोंदवू शकता। येत्या 1 मे ते 15 मे या कालावधीत तुम्ही स्वतःहून तुमची माहिती भरू शकता।

त्यानंतर 16 मे पासून घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. स्वगणना कशी करावी? फक्त 7 सोप्या पायऱ्या. पहिली, सर्वात आधी SC.census या अधिकृत वेबसाईटवर जा. दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. तिसरी, नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण दर्शवा. चौथी, घर आणि कुटुंबाची सविस्तर माहिती भरा. पाचवी, सर्व माहिती तपासून सबमिट करा. सहावी, त्यानंतर तुम्हाला एक SC ID म्हणजेच युनिक क्रमांक मिळेल. सातवी आणि शेवटची पायरी, तुमच्या घरी जेव्हा प्रगणक सेन्सस ऑफिसर येतील तेव्हा त्यांना फक्त हा SC ID द्या. तुमची जबाबदारी पूर्ण. हे का महत्वाचे आहे? कारण तुमची ही अचूक माहितीच भविष्यातील शासकीय योजना, आरक्षण आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. ही पहिली डिजिटल जनगणना असून आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहते. तर विसरू नका, 1 मे ते 15 मे या काळात आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवा आणि देशाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. चला तर आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया. महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय धुळे द्वारा जनहितार्थ प्रसारित.

श्रोते हो, आता ऐकूया आमच्या आज सकाळच्या या प्रसारण सभेत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी. आज आहे बुधवार, तेव्हा सकाळी 10 वाजेला आपण आनंद घेऊ शकणार आहात आपण आवड कळवलेल्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. ऐकायला विसरू नका आज सकाळी 10 वाजेला कार्यक्रम आपली आवड. श्रोते हो, त्यानंतर आज आहे बुधवार, सकाळी 11 वाजेला प्रसारित होईल मिश्र संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत काही नाट्यगीतं, लोकगीतं आणि भावगीतं आपण ऐकाल. हॅलो खानदेश हा आमचा फोन इन कार्यक्रम प्रसारित होत असतो प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजेला आणि या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला फोन करून आपल्या पसंतीचं गाणं कळवू शकता. त्यासाठी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलं जाईल उद्या 14 मे 2026 रोजी, अर्थात गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या दरम्यान. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा असेल 025-62-295-024. या क्रमांकावर आपण आम्हाला फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा हॅलो खानदेश ह्या फोन इन कार्यक्रमासाठी. निवेदन संपलं.

100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता 7:05 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिट उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात

असल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, जीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत, यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेंब इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेंब इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती

0: भक्ती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली. परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, CBI तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक

0: श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। श्रोते हो, ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज जन्मदिन आहे। जन्मगाव अकोला इथून पुण्यामध्ये आल्यावर त्यांना प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन अर्थात PDA प्रवेश मिळाला। थिएटर अकॅडमीच्या महानिर्वाण या नाटकाने त्यांना संगीतकार म्हणून ख्याती मिळवून दिली। आनंद मोडक हे एक प्रयोगशील असे संगीतकार होते। 3 पैशाच्या तमाशा, बेगम बर्वे, वाडा चिरेबंदी, महापूर, उत्तर रात्र यासारख्या सुमारे 50 अधिक नाटकांना त्यांनी संगीत दिलं, तर एक होता विदूषक, कळत नकळत, मुक्ता, चौकट राजा, दोघी, रावसाहेब, सरकारनामा, तू तिथं मी, दिशा, तत्व, आभास यासारख्या सुमारे 50 अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलं। साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीचं बन, प्रीतिरंग, आख्यान तुकुबाचे यासारखे त्यांनी सादर केलेले सांगीतिक कार्यक्रमही लोकप्रिय झाले। कलाकृतीचा आशय अधिक वाढवणारं दर्जेदार संगीत देणाऱ्या संगीतकार आनंद मोडक यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय

0: करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे जी कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा?
1: नाही, आता आपण पाहतो आयटीआयतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो, हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीच्या एक्स्ट्रॅक्शन साठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
0: नक्कीच. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
1: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ती उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण ह्या दोन्ही भागात करावी लागते.
0: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
1: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय, काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
0: नक्कीच सर. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
1: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्या पुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील.

0: आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, जे लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मघाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केलात, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युअली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युअली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या, शहरातल्या, निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तर विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्सवर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना.

0: जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या ज्यांचं बीएससी झालंय, बीकॉम झालं, काही जणांचं एमएससी झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी बीएससी झालेली मुलगी असेल, बीकॉम झालेली असेल, किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल.
1: नक्कीच.
0: आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे, आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबलमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटने त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे, आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच सर. आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि युअरसे पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे, आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे, आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर.
2: श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झालीत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

0: भावधारा ह्या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुधाकर नेर्लेकर यांचं हे गीत. स्वर होता साधना सरगम यांचा.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे भावगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

आशा भोसले यांनी गायलेली आरती प्रभू यांची ही गीतरचना आताच आपण ऐकली. ते संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत. समाचार प्रभात.

श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावसरगम.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत वसंत सावंत यांचं हे भावगीत. स्वर आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.

बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आताच आपण ऐकलं सुहास तपस्वी यांचं हे गीत. या गीताला संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. भाव सरगम हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्के यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावसरगम हा कार्यक्रम संपला. 100.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेने तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात 2 गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने SP वेलुमणी यांच्या AIADMK

ए पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात.
केंद्र सरकारने सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं

जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40-50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45-47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आमचं प्रसारण. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता 8:40 झालीत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलात सुरेश वाडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं हे भावगीत. या गीताला संगीत होतं विजय मोरे यांचं. भावसरगम हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

नीला सत्यनारायण यांची ही गीतरचना आताच आपण ऐकली. तर संगीत होतं नीला आकाश यांचं, स्वर होता साधना सरगम, गौरी कवी आणि सई टेंभेकर यांचा.

सुरेश वाडकर आणि पद्मजा फिणाणी जोगळेकर यांच्या स्वरात आताच आपण ऐकलं ते जयश्री अंबस्कर यांचं हे गीत. या गीताला संगीत होतं विवेक काजरेकर यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत 100.5 MHz. आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. 9 ते 10 या दरम्यान सहक्षेपित करणार आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम.

FM 100.5 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं सकाळचं प्रसारण. श्रोते हो, 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत आपण आवड कळवलेल्या फरमाईशी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड. आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांना विशालचा स्नेहपूर्वक आणि मैत्रीपूर्वक नमस्कार.

आपली आवड ह्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अरुण सरनाईक आणि आशा भोसले यांनी गायलेलं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. आणि श्रोते हो, या गीताला आवड कळवली होती. सिद्धार्थनगर दर्यापूर बाभळी येथून गजानन येले, नवदीप येले, विश्वदीप मधुकर येले. त्यानंतर शेरी वडनेर अकोला येथून अरुणा बलदेव दामोदर, आदित्य दामोदर. तसंच या गीतासाठी आवड कळवली होती नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश निवृत्ती क्षीरसागर आणि संजय कुमार चौहान यांनी. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत राजकमल रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना येथून सय्यद युनुस, सय्यद नोमान, तन्वीर मसरत, सय्यद निजामुद्दीन, धोतरजोडा आष्टीहून दशरथ सागुते, अनुष्का सागुते. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवलेली आहे ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्र येथून नारायण गायकवाड, दयानंद, ओमकार, साई आणि गायकवाड परिवार. तसंच या गीतासाठी आवड कळवलेली होती पश्चिम खान्देश विदर्भ रेडिओ श्रोता संघ भोई सोसायटी विद्यानगरी देवपूर धुळे येथून सतीश फुलपगारे. त्यानंतर मीराबाई फुलपगारे, कुमारी श्रुती, उर्वशी, टीनू, छाया, श्री पवन फुलपगारे, कुमारी ओवी, सौ ज्योती, मिलिंद फुलपगारे, चिरंजीव अर्णव, पूर्वा बावणे, श्रीमती अलका, प्रदीप बावणे अमरावतीकर, या सर्वांनी या गीतासाठी पसंती कळवलेली होती.

श्रोते हो अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं, स्वर होता सचिन अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि शैलेंद्र सिंग यांचा. या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. राजेंद्रनगर बोरिवली पूर्व मुंबई येथून हर्षल सोनार, जान्हवी सोनार आणि जग्गू, तसंच ज्ञानेश्वर अहिरराव, अर्चना अहिरराव, संस्कार अहिरराव बदलापूर मुंबई येथून, तसंच या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ रथ चौक बहादरपूर येथून, संतोषकुमार सोनार, रवींद्र सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, सनी मुन्ना आणि बंडूदादा, शंकर मार्केट पाचकंदील चौक धुळे येथून विनोद चौरसिया, तसंच सुलाई माता नगर चाळीसगाव येथून पांडुरंग सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, नीरज ठाकूर, आरती ठाकूर, कुमारी नव्या, तसंच या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मनस्वी अपार्टमेंट प्रेमनगर जळगावचे कविता संतू, सागर आणि काव्य संतू. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवलेली होती आमच्या या श्रोत्यांनी ऑरेंज सिटी नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसूया जाधव, पवन राजे आणि छत्रपती संभाजीनगर येथून मंगेश इंगळे, संध्या इंगळे, स्वराज आणि विराज, तसंच या गीतासाठी आवड कळवलेली होती भुईराज रेडिओ श्रोता संघ जळगाव खान्देश वडोदा पानाचे येथून मुरलीधर ढोले, नलिनी ढोले, गणेश आरती, कुमार तेजस, सुनील वाघ, विशाल वाघ आणि समस्त ढोले परिवार या सर्वांनी. आपली आवड हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: RBI सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

लता मंगेशकर यांनी गायलेलं संसार या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. खुनी गणपती मंदिर सुभाषनगर जुने धुळे येथून सुशीलाबाई विनायक फुलपगारे, प्रल्हाद फुलपगारे, चिरंजीव दक्ष, निशिकांत सौराजे, श्री पंकज फुलपगारे, प्रवीण फुलपगारे, मनीषा संजय हरणे, चिरंजीव सिद्धार्थ, सौ सोनाली समाधान शिवदे, शोभाताई लालचंद मोरे, सुमनबाई रमण मोरे, आनंद खेडे तालुको जिल्हा धुळे येथून, त्यानंतर लताबाई वामन निकवाडे खापर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथून. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवली होती चांदणी चौक सांगली महाराष्ट्र येथून सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण यांनी. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथून पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल आणि समस्त नावकर परिवार. तसंच या गीतासाठी आवड कळवलेली आहे गुलमोहर रेडिओ श्रोता संघ संत गाडगेनगर बुलढाणा येथून अश्विनी गाठोडे, रमेशराव गाठोडे, चिरंजीव लोकेश कुमार गाठोडे, मुक्काम पहूर जिरा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथून आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत किशोर पारस्कर, सौ शीतल पारस्कर, कुमारी रुचिता, कुमारी ईशानवी पारस्कर. त्यानंतर चातक रेडिओ श्रोता संघ वडगाव दिघी तालुका नांदुरा येथून वासुदेव बोदवडे, माधुरी बोदवडे, चिरंजीव आकाश कुमार बोदवडे आणि या आमच्या समस्त श्रोत्यांची या गीतासाठी पसंती होती. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत दाताळा तहसील मलकापूर येथून निवृत्ती आडोकार चारुलता आडोकार, सोनू राजश्री, प्रणय कुमार आडोकार या सर्वांची या गीतासाठी आवड होती.

तसंच लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतासाठी आवड कळवलेली होती आमच्या या श्रोत्यांनी. मामूलवाडी तालुका नांदुरा इथून सोपान तायडे, वसंतराव भोजने, तुषार करांगले आणि निवृत्ती आडोकार या सर्वांनी.

0: तिन्ही कॉलेजला।
1: काळजी करू नकोस,
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात,
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन,
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच, तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

श्रोते हो, चित्रपटातले नायक आणि नायिका रेल्वे प्रवास करत असताना चित्रित करण्यात आलेलं या गीतातलं एक अतिशय सुरेख आणि सुंदर असं कडवं असं हे सदाबहार मराठी गीत आपण ऐकलं. तर माझं घर

माझा संसार या चित्रपटातील. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं, आणि युगलस्वर होता सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत अक्षय कॉलनी गोंदूर रोड धुळे येथून मनोहर मगर, यामिनी, उदयन, अर्पिता आणि मगर परिवार. तसंच या गीतासाठी आवड कळवली होती त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, मुक्काम पोस्ट हसूर, दुमाला तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. त्यानंतर कार्तिक, अर्पित, सौ, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवलेली होती आमच्या या श्रोत्यांनी मुक्काम पोस्ट भाटणवाडी, तालुका करवीर येथून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार यांनी.

नरेंद्र कार्तिक, अर्पित सौ, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर। त्यानंतर या गीतासाठी आवड कळवलेली होती आमच्या या श्रोत्यांनी। मुक्काम पोस्ट भाटणवाडी तालुका करवीर येथून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार यांनी। तसंच या गीतासाठी आवड कळवलेली होती मुक्काम पोस्ट आमजाई भरवडे तालुका राधानगरी येथून कोमल, सागर, आरव सरकार, राधिका, दयानंद कांबळे या सर्वांनी। तसंच या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत अनंत रेडिओ श्रोता संघ ग्राम संकनपुरी तहसील परतूर जिल्हा जालना येथून प्रकाश डोणे, मंदाकिनी डोणे, गणेश, ज्ञानेश्वरी, अनंत आणि समस्त डोणे परिवार। तसंच या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी इस्लामपूर बुलढाणा येथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना, सुमेध कुमार, अमोल मानकर, शोभाताई मानकर, श्लोक, दीपाली आणि समस्त दामोदर आणि मानकर परिवार यांनी। तसंच या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत भगतसिंग कॉलनी देवपूर धुळे येथून सरलाबाई बोरसे, छोटूलाल बोरसे, बबलू, पूनम, डॉली सोनवणे आणि समस्त बोरसे परिवार या सर्वांनी।

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात आताच आपण ऐकलं भालू या चित्रपटातील गीत. पी सावळाराम यांच्या या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. या गीतासाठी आवड कळवली होती जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायरा बानू शेख दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख सिमर करिश्मा बिस्मिल्ला बी गदर शेख आणि नीलोफर शेख तसंच वळसंगी येथून सानिया शकील पठाण तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद तसेच कुमारी माहिरा सय्यद यांनी. तसंच या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. शिर्टे जिल्हा सांगली येथून हणमंत शिंदे आणि ऋषिकेश शिंदे यांनी. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवलेली आहे आमच्या या श्रोत्यांनी. बुलढाणा वडशिंगी येथून अमोल मानकर शोभाताई मानकर दीपाली आणि श्लोक कुमार. बुलढाणा इस्लामपूर येथून सहदेव दामोदर शशिकला दामोदर सुमेध कुमार दामोदर या सर्वांनी. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदोर मध्य प्रदेश येथून नारायण खर्चे ललिता खर्चे गणेश कार्तिक परी स्वाती प्रयाग चौधरी कुमारी देविका चौधरी मालती चौधरी या सर्वांनी या गीतासाठी आवड कळवली होती. तसंच या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत निंभोरा जिल्हा बुलढाणा येथून अशोक देशमुख शरद देशमुख आणि सुनील कोंडे या सर्वांच्या पसंतीचं आपण ऐकलं भालू या चित्रपटातलं हे युगलगीत. आपली आवड हा श्रोत्यांनी कळवलेल्या फरमायशी गीतांवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आपण ऐकत आहात.

चौकट राजा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. तर संगीत होतं आनंद मोडक यांचं, स्वर होता रवींद्र साठे, आशा भोसले आणि अंजली मराठे यांचा. या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथून किशोर जाधव, CM देसले, नितीन देसले, केतन जाधव, किशोर चौधरी, शरद पाटील, डॉक्टर राहुल देवरे, चेतन जैन, वाल्मिक राजपूत आणि जाधव टेलर या आमच्या सर्व श्रोत्यांनी. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवली होती चांदूर बिस्वा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून रामभाऊ खडसे, लक्ष्मणभाऊ खडसे, शत्रुघ्न खडसे, भरत खडसे, ललिता नारायण भाऊ खडसे या सर्वांनी या गीतासाठी आवड कळवली होती. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथून राजकुमार मिसाळ, सीमा मिसाळ, तृप्ती मिसाळ, गोंधणी, जिल्हा नागपूर येथून अंकुश मिसाळ, राधिका मिसाळ, अनिरुद्ध मिसाळ. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवलेली आहे आमच्या या श्रोत्यांनी मारुती शंकर भोसले होर्टीकर, हनुमाननगर सोलापूर महाराष्ट्र येथून सौ मालन मारुती भोसले, सचिन मारुती भोसले, मुक्काम पोस्ट सागर, भेंडवडे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथून मुरलीधर सुखदेव इंगळे आणि हनुमंत नारायण इंगळे, भोलानाथ जाधव, मुक्ता भोलेनाथ जाधव, शिवाजीनगर हनुमाननगर सोलापूर येथून अर्चना जोशी, जळगाव खान्देश येथून. तसंच या सर्व श्रोत्यांनी जीवन सुंदर आहे या गीतासाठी आवड कळवली होती. आपली आवड हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

साधी माणसं या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. आनंद घन यांच्या संगीत निर्देशनात स्वर होता लता मंगेशकर यांचा. आणि या गीतासाठी आवड कळवलेली होती आमच्या या श्रोत्यांनी. रेणुका रेडिओ श्रोता संघ तिरुपतीनगर नांदुरा येथून संतोष वसाने, ऋषिकेश अनिकेत उषा वसाने, सागर कटक, दिंडोरी नाशिक येथून विशाल गवळी, सोनाली गवळी, समर्पण भक्ती आणि समस्त गवळी परिवार, तसंच या गीतासाठी आवड कळवलेली होती आमच्या या श्रोत्यांनी. नितीन पाटील, नलिनी पाटील, अकोट महाराष्ट्र येथून. त्यानंतर या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत कुष्टा बुजुर्ग जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, योगिता हागोणे, प्रियाली पार्थ आणि समस्त हागोणे परिवार. या सर्वांनी ऐकलं साधी माणसं या चित्रपटातलं त्यांच्या आवडीचं गीत. आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकता आहात. श्रोते हो, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटाकडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं येऊ का घरात या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. दादा कोंडके यांच्या या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं, आणि या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. गरीब नवाज कॉलनी इंदौर येथून रेखा रघुवंशी, पूजा रघुवंशी, बबिता शोभा, नंदिनी रघुवंशी, ललित नारायणभाऊ खडसे, आराध्या खडसे, त्यानंतर या गीतासाठी आवड कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. गौतम नगर नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, त्यानंतर या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. गुंजाळा तालुका जिल्हा बीड महाराष्ट्र येथून नारायणदेव घुगे, सुनंदा घुगे, महेश निर्मला भगवान आणि समस्त घुगे परिवार, तसंच या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत अनुपपूर मध्य प्रदेश येथून जयमंत्री केवट, अंजली रुद्राणी आणि कृष्णा केवट, तसंच या गीतासाठी आवड कळवलेली होती. पद्मा टॉकीज नेपानगर मध्य प्रदेश येथून सुदर्शन शाह, पल्लवी शाह, प्रखर कुशल, नीती सुरभी शाह, अश्विनी शाह, तसंच मंगलाबेन शाह आणि राजेंद्रजी शाह या समस्त शाह परिवार यांनी. या सर्वांच्या पसंतीचं आपण ऐकलं येऊ का घरात या चित्रपटातील गीत. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या आपली आवड या कार्यक्रमात. तोपर्यंत विशाल जैनला आता अनुमती द्या. नमस्कार.

श्रोत्यांनी आवड कळवलेल्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून बोलत आहोत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत श्रीधर फडके यांनी गायलेलं वारा कांत यांचं हे गीत. या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहे
1: तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
6: नमस्कार श्रोते हो. देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनगणना 2027 पहिला टप्पा आता सुरू होत आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग आहे. यावेळी विशेष म्हणजे तुम्ही तुमची माहिती स्वतः स्वगणनेद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने नोंदवू शकता. येत्या 1 मे ते 15 मे या कालावधीत तुम्ही स्वतःहून तुमची माहिती भरू शकता. त्यानंतर 16 मे पासून घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. स्वगणना कशी करावी? फक्त 7 सोप्या पायऱ्या. पहिली, सर्वात आधी SC.census या अधिकृत वेबसाईटवर जा. दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. तिसरी, नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण दर्शवा. चौथी, घर आणि कुटुंबाची सविस्तर माहिती भरा. पाचवी, सर्व माहिती तपासून सबमिट करा. सहावी, त्यानंतर तुम्हाला एक SC ID म्हणजेच युनिक क्रमांक मिळेल. सातवी आणि शेवटची पायरी, तुमच्या घरी जेव्हा प्रगणक सेन्सस ऑफिसर येतील तेव्हा त्यांना फक्त हा SC ID द्या. तुमची जबाबदारी पूर्ण. हे का महत्त्वाचे आहे? कारण तुमची ही अचूक माहितीच भविष्यातील शासकीय योजना, आरक्षण आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. ही पहिली डिजिटल जनगणना असून आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहते. तर विसरू नका, 1 मे ते 15 मे या काळात आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवा आणि देशाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. चला तर आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया. महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय धुळे द्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अनुराधा पौडवाल, श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शिरीष गोपाल देशपांडे यांचं हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात?
2: काय झालं?
3: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

वैशाली सामंत, श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अशोक गुळवी यांचं हे लोकगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रदीप लाड यांचं. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात.

अरुण दाते यांच्या भावपूर्ण स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं. मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून.

पद्मजा फेर्नांडीस जोगळेकर यांच्या स्वरात आता आपण ऐकलं, तर मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं.

वैशाली सामंत यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं विवेक काजरेकर यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्राहून आपण ऐकत आहात. ऐकवित आहोत कार्यक्रमातलं हे शेवटचं लोकगीत.

विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळी गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अशोक वायंगणकर यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धतीसुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ, आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बर,
1: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर

0: इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, मग त्याचं शोल्डर पेन का होत आहे?
1: ओके,
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत, आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत, आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं, आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही, तर मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो
1: छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर,
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता.
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय.
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही, पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलीस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले.
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं.
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना? आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड.
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर.
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की

0: काही मला इथं लागलं
1: हो
0: किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होत आहे. आणि काय होत आहे म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका. की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे.
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखत आहे तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही एक करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचंय, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे,
0: हो,
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा, तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: yes.
1: रुपाली ताई खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतरच स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय. तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतो.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे,

0: मी बायको आहे तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज द राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, है ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात, जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला, जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स, म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड यू, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके,
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन, मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर? हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर? सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत? मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर? म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल? बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला आहे ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर जेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं.
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गुरुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल?
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान, म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय

0: ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही, रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नये.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव करू शकता, त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम, आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ते आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शन मध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:15 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या मेडिटेशनमध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील.

0: मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
1: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचं आहे सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे, आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईनवर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा, नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा, तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथे वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
0: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
1: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
0: छान, गुड.
1: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन साठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
0: खूप छान रुपाली, ताई इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद. पुणे आकाशवाणीच्या वतीने
1: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघड दार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झाले तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास

0: आणि तरी आणि हां सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
1: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
0: आधी हे दोन दोन क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता?
1: हां,
0: हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
1: बर.
0: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
1: बर.
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
1: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
1: काय मस्त लागतंय ग.
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
1: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
1: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
1: अग, त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
0: तेच सांगते आता सविस्तर. अगं, त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो, सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
1: वा,
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना.
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच. शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग.
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच. म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना, त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं, आज जागतिक बेडूक उडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूक उडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बरं का. बेडूक उडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूक उड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूक उड्या मारल्यात ग. पण हेच बेडूक उडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूक उडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूक उड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूक उडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहिती आहे. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूक उडी तर झालीच. आम्ही ना ते असं ओणव होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: हा, आणि तुला हे आठवतंय का गं, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागरगोटे आठवतायत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अगं, सागरगोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही पण?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे, म्हणजे जे मुलगे असायचे ना, त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे. आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा आईस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या.
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल हे नाव.
0: डबा आईस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: ही पूर्वीची पाल गीतं किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीतं लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला?
1: ग
0: काय मस्त बालगीतं लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा क्या बात
1: आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द, सुटे सुटे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण, समारंभ, रूढी, परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना गं.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हंटल.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं, तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे, 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना. आपले हे सगळे ऋतू, सण,

0: आरंभ हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय,
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, याआधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल.

0: प्राची, बराच वेळ झाला गं आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर, चला फार मज्जा आली गं तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
2: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमासदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.

0: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
1: आकाशवाणी मुंबईची, ही आहे अस्मिता वाहिनी.
2: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
3: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
2: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
3: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
2: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर बस कुछ पलों के बाद.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली। सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिक

भारतांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टी व्ही के म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टी व्ही केकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 हून अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा

आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथे झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करवती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो

0: जवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.
1: सही तरह से सपना देखा है. हमारे साथी कह रहे हैं कि आपने पूछा है तो बता रहा हूँ. 1995 में हाई स्कूल पास करके पारिवारिक कारणों से बम्बई से दिल्ली आ गया. 4-5 साल तक कुछ भी अच्छा नहीं लगता था यहाँ, बल्कि 2 बार भागकर वापस बम्बई गया. रिश्तेदारों का व्यवहार, वक्त और हालात ने ऐसा सबक सिखाया कि 30 सालों से दिल्ली में हूँ लेकिन बम्बई की तरफ पैर करके भी नहीं सोता. वही हमारे कौर साथी कह रहे कि गंगटोक भ्रमण के दौरान नाथुला जो चीन की सीमा पर है वहाँ ऑक्सीजन कम होने के कारण डर लगा था क्योंकि सांस लेने में तकलीफ होने लगी थी. तो इस तरह से जो मुश्किल वक्त के बारे में हमने पूछा वो हमारे साथियों ने बताया. हमारे कौर साथी कहते हैं कि जब मुसीबत में हो तब कैसे निकले तो मैं थोड़ा चुप रहना चाहती हूँ, बहुत कम लोगों से बात करना चाहती हूँ और जो मेरे मन को अच्छा लगता है प्रभु का नाम बस उन्हें याद करती हूँ. बीच रात में मुझे नींद नहीं आ रही थी, कोई बात परेशान कर रही थी तो रात में बैठकर मंत्र उच्चारण करती हूँ, कोई गिनती नहीं करती हूँ. बहुत बार मन को सुकून के साथ साथ उस समस्या का समाधान भी निकल जाता है. वही हमारे बहुत से साथी हैं जो ये बता रहे हैं कि उनकी जो लिस्ट है वो हमारे लिस्ट से काफी हद तक मिल गई है. बहुत सारे गीत जो उन्होंने सोचे थे और लिखे थे कमेंट में वो

मेरा नाम किंग किंग।

मेरा नाम किंग।

से देखना चाहता हूँ, वफा कर रहा हूँ, वफा चाहता हूँ।

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी

अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे N नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 विरोधात मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव

करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथे शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपला रंग माझा वेगळा या सदरात आपण अभिव्यक्ती पुणेच्या प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे या दोन नाट्यकर्मींना भेटणार आहोत. या दोघांची ओळख करून देत असताना मला हे सांगायला खूप आवडेल की ते नाटक क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत आणि त्यांचं भिरूड हे नाटक, शेतकरी प्रश्नाविषयीचं जे नाटक आहे ते महाराष्ट्रभर सध्या खूप चर्चेत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा त्यांच्याकडून ऐकणार आहोत तेव्हा आपण त्यांच्याकडून हे ऐकूयात की आत्ता जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांना नाटक या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे करिअरच्या संधी आहेत. तुम्हा दोघांचंही आमच्या युववाणी कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की नाटक करावं आणि आपल्या कामासाठी नाटक हे क्षेत्र असावं हे तुम्हाला दोघांना का वाटलं. प्रणव, मी तुझ्यापासून सुरुवात करेल. नाटक का करायचंय?
2: सगळ्यात पहिल्यांदा आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार आणि इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आता प्रश्नाकडे येऊयात, नाटक का करायचंय? म्हणजे मी साधारण 4 वर्षापासून नाटक करतोय. मध्ये 2 वर्ष मी नाटक थांबवलं होतं कारण नाटकात समाधान मिळतं, पैसा नाही मिळत. आणि ह्याच एका मुद्द्यावरती असं झालं की आता थांबूयात आपण नाटक. पण ह्या 1-2 वर्षानंतर पुन्हा असं कळालं की वेळ देऊन आपण पैसा कमवू शकतो, बाहेर समाधान तितकंसं नाही कमवू शकत आपल्याला आवडत नाही असं काम करून. आणि मग त्या सगळ्यातही आपण ते रेटून देत असतो. पण मग असं जाणवलं की आपण किती व्यक्तिगत पातळीवरती आपल्या आपल्या गोष्टींचा विचार करत असतो तरी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला अस्थिर किंवा अस्वस्थ करत असतात. आणि मग असं झालं की मी याच्यावरती काय करू शकतो, तर मी लिहू शकतो असा एक साधारण विचार आला होता पुढे. आणि मग पुन्हा असं वाटलं की लिहिणं फारच वैयक्तिक बाब आहे, तर मग हे व्यक्त पण झालो पाहिजे मी लोकांसमोर. आणि मग त्यातून असं झालं की मग शेती या मुद्द्यावरतीच मी पहिलं काहीतरी करणं मला वाटलं गरजेचं आहे. तर त्याच्यावर सिनेमा वगैरे करावा असं डोक्यात होतं, पण ती आर्थिक कुवतीच्या बाहेरची गोष्ट आहे त्यावेळेस समजलं. आणि मग असं जाणवलं की आत्ता सद्यस्थितीला माझ्या आवाक्यात येणारं एक आर्ट फॉर्म कुठला आहे तर तो नाटक आहे. आणि मग मला असं वाटलं की नाटकाच्या माध्यमातून हा प्रश्न मी मांडू शकतो. आणि मग तिथून ठरलं की करूयात नाटक ह्या विषयावर. असं

0: क्या बात आहे हेमांगी, तू काय सांगशील. नाटकाची सुरुवात तर कॉलेजपासूनच झाली होती, तेव्हा मजा मजा म्हणून नाटक करायला सुरुवात केली होती. कोरोना नंतर थांबवल्या या गोष्टी, पण मग बाकी ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये मन रमत नव्हतं. मग आता रिसेंटली प्रणवने अप्रोच केलं, त्याने ऍक्च्युली नाटकाला प्रॅक्टिससाठी जागा अवेलेबल होईल का यासाठी कॉन्टॅक्ट केला होता. ती जागा अवेलेबल करून देता देता माझा पण रस वाढला या नाटकामध्ये, आणि मग करून बघूयात म्हणून केली सुरुवात.
1: आणि करून बघूयात म्हणून इन्वॉल्व्ह झाली होती ती, पण आता आमचा अख्खा संघ ती वन हँड हँडल करते, कारण 17-18 वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना घेऊन नाटक वगैरे सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना समजावून घेण्याची एक चांगली वृत्ती असायला लागते, ती माझ्यापेक्षा खूप जास्त आहे तिच्याकडे, त्यामुळे आमचा संघ टिकून आहे.
0: अच्छा, टीम बॉन्ड आपल्या सगळ्यांमध्ये तयार होणं खूप गरजेचं असतं. आणि नाटक हा तुलनेनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा लाईव्ह परफॉर्मन्स वरती डिपेंड असणारी गोष्ट आहे, आणि आत्ताच्या काळामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स कडे लोक कसं बघतात, किंवा तुम्ही जेव्हा आत्ताच्या काळामध्ये या गोष्टीकडे वळता आहात तेव्हा ऍज अ डिरेक्टर म्हणून, ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून, किंवा ऍज अ टीम लीडर म्हणून या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगता?
1: संमिश्र आहे, फारच संमिश्र आहे अनुभव. म्हणजे तो असा मोजक्या वाक्यांमध्ये वेगळा नाही करता येणार, कारण ज्या वेळेला बघतो मी की जी लोक आपल्या कामाचं उदंड कौतुक करत असतात सोशल मीडियावरती ज्या वेळेला आपण काही गोष्ट पोस्ट करतो वगैरे त्यावेळेला, पण तीच लोक ज्या वेळेला आपलं काम पैसे देऊन बघायचे असतात त्यावेळेला तिथं नसतात. सो ही एक बाजू आहे, आणि ह्याची दुसरी बाजू पुन्हा अशी आहे की जी लोक मी कधी पाहिलीच नाहीये, ज्यांच्याशी माझी ओळखही नाहीये, आणि ती लोक आपलं काम बघायला येतात आणि अगदी जन्मनजन्मीचा ऋणारा बंद असावा अशा पद्धतीनं आपल्या कामाचं कौतुक करतात. मग कदाचित त्यातला कामाच्या कौतुकाचा भाग तितका आहे तितकाच त्यांचं व्यक्ती म्हणून चांगला असणं आपल्या समोर येत राहत असं मला वाटतं. आणि मग ती गंमत आहे की कलाकार तुम्हाला फक्त तुमच्या कामाचाच रिस्पेक्ट देतो किंवा कलाकार म्हणून रिस्पेक्ट देतो असं नाही, तर माणूस म्हणून पण तुम्ही जे समाधान अचीव करायच्या किंवा समाधानाच्या शोधात असता ते समाधान तुम्हाला अशा लोकांकडून मिळत जात. हा असा अनुभव आहे, संमिश्र आहे, अगदी संमिश्र आहे.
0: पण मला यातली दुसरी बाब खूप महत्वाची वाटली की आपण त्या कथेमुळे त्या कलेमुळे जेव्हा लोकांशी जोडले जातो तेव्हा आपल्यातलं एक अनोळखी पण संपतं आणि आपल्यामध्ये एक छान नातं निर्माण होतं. तुझा कसा अनुभव आहे मांगी त्याबद्दल काय सांगशील?
2: माझा अनुभव तसा चांगला होता, थोडासा टास्क होता माझ्यासाठी नाटक करताना, म्हणजे वेगळ्या वेगळ्या विचारसरणीच्या माणसं सोबत घेऊन जाताना त्यांचे स्वभाव हँडल करताना खूप, मुळात मी शॉर्ट टेम्पर आहे तर माझी बरेचदा भांडणं व्हायची टीम मधल्या लोकांबरोबर पण, पण मग नंतर नंतर समजत गेलं की ह्या सिच्युएशन पण गुड वेने हँडल करून पुढे जावं लागणार आहे, कारण प्रत्येकाबरोबर तर भांडत नाही बसू शकत आपण. सो एकंदरीत संमिश्रच होता अनुभव.
1: प्रायोगिक नाटक आहे ना, तर ह्या गोष्टी हँडल करायच लागतात, त्याला पर्याय नाहीये, कारण कुणाशीच आर्थिक बांधिलकी नसते, कुठल्या कलाकाराशी नसते, तंत्रज्ञानशी असते फक्त. त्यामुळे जर प्रत्येकाच्या वेळा आणखीन म्हणजे कलाकार म्हणून पण प्रत्येकाच्या वेळा आणि सगळ्यांच्या पर्सनल प्रॉब्लेमला घेऊनच नाटक करायला लागतं. प्रायोगिक नाटक करणं हाच त्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे की तुमचे ऍक्टर्स आणखीन तुमचे कलाकार तंत्रज्ञ यांना मॅनेज करणं, कारण पुन्हा तेच की आर्थिक बांधिलकी नसते, त्यामुळे त्या गोष्टी फारच कठीण असतात मॅनेज करणं.
0: आता आपण तुमच्या भिरूड नाटकाविषयी बोलूयात की या नाटकाच्या कथानका बद्दल मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील की आता मी जसं ऐकलंय की या नाटकाच्या कथानकाचं खूप कौतुक होत आहे, तर मग या भिरूड या कथानकाबद्दल तुम्ही काय सांगताल? मला सर्वात पहिले लेखक म्हणून ही कथा तुम्ही का निवडलीत आणि ही कथा तुम्ही कशी लिहिलीत, कशी मांडलीत, याचं दिग्दर्शन कसं केलं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, काय सांगताल?
1: मी पहिलं भिरूड ह्या शब्दाची फोड करतो, कारण खूप लोकांना नाही माहिती हा शब्द नेमका काय म्हणजे. भिरूड ही एक कीड आहे जी झाडाच्या खोडाला लागते, खोड कीड आहे ती, आणि त्या कीडीची गंमत अशी आहे की ती कीड लागल्यानंतर झाड फारस काही त्याच्यावरती वरती परिणाम नाही दिसत, पण ती कीड झाडाला आतून पोखरत जाते. म्हणजे ज्या वेळेला मग असं जोराचं वादळ येतं किंवा अशा काही गोष्टी होतात त्यावेळेला ते झाड उन्मळून पडतं. हाच विचार मला वाटला की सध्याच्या शेती व्यवस्थेची स्थिती हीच आहे. म्हणजे वरवर जरी किती बळ दिसत असलं तरी समाज, कुटुंब, शासन व्यवस्था, आणखीन काय पर्यावरण, या सगळ्याच गोष्टीनं ना इतक्या भीषणतेनं शेती व्यवस्थेचे लचके तोडलेत की मला असं वाटतं की भिरूड लागल्यासारखी झालेली आहे शेती व्यवस्थेची एकंदरच स्थिती. तोच मुद्दा आहे की मग शेती व्यवस्थेला मुळात तिचं व्यावसायिक प्रारूप मिळतच नाहीये, आणि दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या इतक्या भीषणतेनं लचके तोडतायत. तर मग असं झालतं की मग काय करायचंय? मी एका शेतकरी कुटुंबातून येतो, माझ्या समोर माझ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी घडतायत आणि मी शांतपणे डोळे मिटून त्याच्याकडे बघतोय. आणि मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये ज्या वेळेला ह्याची चर्चा

तो मित्रांसोबत करतो, जे पुन्हा मला तुलना नाही करायची की आहे रे नाही रे असं काही घट नाही, छान सगळे मित्रच आहेत माझे. पण त्यांच्याकडून येतं की काय आहे ना की आपण कायम ह्याच भ्रमात आहोत की शेतकरी सतत रडतच असतो, हे मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, ते मिळत नाहीये. पण गंमत हीच आहे की मग जर सगळं मिळतंय तर दिवसाला 3-4 आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेतच की. ह्याच्यावरून मग फक्त वादच होत होते. इवन माझ्या आजूबाजूला अशी पण काही माणसं होती की जे मला हे समजवायच्या प्रयत्न होते की शेतकऱ्यांचं इथं चुकतंय की ते सततच रडत राहतात, त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटीज तयार झाली.

0: याच्या वरून मग फक्त वादच होत होते. इवन माझ्या आजूबाजूला अशी पण काही माणसं होती की जे मला हे समजवायच्या प्रयत्नात होते की शेतकऱ्यांचं इथं चुकतंय की ते सततच रडत राहतात, त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटी तयार झाली आणि जे शेतकरी फायद्यात आहेत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवत आहेत, कर्जमाफी आणि हे सगळं चालूच आहे, तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कुणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काय नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल, तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्ती चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे, तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं बघाल तर मला अतुल बेटे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनडोक नसावं, सॉरी हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रुथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे, त्यांनी समोरच्याशी आत्म्याशी आपल्या कलाकृतीनं संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे, ह्याच वेनी त्याचं डिरेक्शन झालं. असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारवून टाकायचं नाही, मुळात माझी जी गोष्ट आहे माझी जी परिस्थिती आहे तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणार किंवा भारावून टाकणार, त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे, तर एक कुठेतरी जाणीव होती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय, म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरे आजीवरून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे 4 प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राइझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इवन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक ह्या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी त्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं. तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जे आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी म्हणजे प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय. म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचं

0: एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मोमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के, सो ह्या लोकांमुळं हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटक ह्या तीन लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावाना, म्हटलं का काय झालंय, आणि ती रडायचीच थांबत नाहीये तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी, मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रू आउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं, म्हणजे तुझी गंमत अशी आहे की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तर मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्या वेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पुरीला मी कसं समजवायचंय, आणि ती वेड्यासारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतंय सगळं असं नसतंय अशा पद्धतीने समजावत होतो. आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोट असतं पण मला नाही होते आता कंट्रोल मी काय करू, हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय, तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: तुझ्या नाटकाचं संगीत मीच केलंय, मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये, पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं म्युझिक, म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे, म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे, तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलाय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टी प्रणव अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे क्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला, मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नेपथ्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी, वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी, म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टींसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित, आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल, मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला.

0: आहेत. सो मुलांच्या बाबतीत पण, म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोर आहेत. पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे, आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांची त्यांचीच जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाही, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडस डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखही असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे काय म्हणू आपण, इतका ओघ वाढलाय, सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे. पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं. आणि खरंच ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेनं ते करायचं असतं. मग सगळ्याच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाहीत आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय, तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं, एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक येत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेलेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेत. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला फुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. मग किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे, आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होऊन किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो, त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणूनच तो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की ता सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: हे बांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हिमांगी मला तुझं स्वतःच ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करतेय. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात

0: मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट पण मॅनेज करायचे आहेत, ह्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत आहे मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठली अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खरं तर करायचं सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येत नाही अशातली गोष्ट नाही, पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचा खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इवन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागे महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत किंवा कुठलं जर नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काय करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही, पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे हेमांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही ॲज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की 1-2 नाटके करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणार प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हेमांगी?
0: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही

0: उत्तर फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणाने नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुण्याकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
1: तुमचे धन्यवाद.
2: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज

0: योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
0: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
2: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%पेक्षा जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक

0: चा भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्याचसोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्या समोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसांचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जवाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. CBSE 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11:50 होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळं अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, कारण आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा

0: इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्या वरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा एफडीआय असू द्या याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल डिझेल गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10 ते 20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास 9.5 अब्ज डॉलर एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं तसं आपण काही पार्सल करतोय पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालत आहे. वाहन वापरतो आपण वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
1: सर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय त्यामागची त्यांची भूमिका काय आहे.
0: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आव्हान केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं रोग वाढेल वगैरे ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं हे जर आपण पुन्हा विकसित केलं त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी. सर
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे हे तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी जवळपास $72 बिलियन कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग्स वरती खर्च केलाय भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल. एफडीआय वाढेल रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करत आहे खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करताय पण पुढे पण मॅनेज करता यावं त्यामुळे

0: नेत्यांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी ह्या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काय फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो. म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्या वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काही वाईट परिणाम होतोय. हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देश हित कसं साधलं जाईल असं वाटतंय.
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लावर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, जे थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशावेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे.

0: आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही. आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले होते, परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण, आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट आर्मीचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा. आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळी केंद्रावर बोलत आहोत. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजले प्रसारित करीत आहोत आमच्या ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: श्रोते हो आजवार बुधवार
1: किडनी स्टोन मुतखडा युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत लवकर आराम देत फक्त ऑनलाइन उपलब्ध ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
0: श्रोते हो ग्रामीण संवाद या कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त। कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्याचे कमाल तापमान 42.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे। हवेतील आर्द्रता सकाळी 78% तर दुपारनंतर 22% नोंदवण्यात आले आहे। श्रोते हो आत्ताच आपण कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्याचे कमाल तापमान आपण जाणून घेतले।

शेतकरी बांधवांनो, ग्रामीण संवाद या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषी तंत्र या सदरात मियावाकी घन वन संवर्धन प्रकल्प याविषयी डॉक्टर दत्ता ढाले यांच्याशी चानजेन यांनी केलेली बातचीत.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत मियावाकी घनवन संवर्धन प्रकल्प याविषयी डॉक्टर दत्ता ढाले यांच्याशी चानी जैन यांनी केलेली बातचीत. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे मियावाकी घनवन संवर्धन प्रकल्प. काहीतरी वेगळं आहे या नावामध्ये. मियावाकी घनवन संवर्धन प्रकल्प काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ते कशा पद्धतीने राबवलं जातं या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. या प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर दत्ता ढाले. सर, आपले आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: शेतकरी बंधूंनो, ढाले सर हे धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे डॉक्टर घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते वनस्पती शास्त्र विभागात काम करतात. सर, सुरुवातीला आपल्या चर्चेचा जो विषय आहे त्यामधला पहिला शब्द आहे मियावाकी. मियावाकी म्हणजे काय हे सुरुवातीला आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यावं असं वाटतंय.
1: तर ही नवीनच एक संकल्पना आहे वृक्ष लागवडीची, जापानी पद्धत अकिरा मियावाकी. या जापानी वनस्पती शास्त्रज्ञाने 1970 मध्ये मियावाकी नावाची पद्धत विकसित केली. आणि ही पद्धत विकसित करण्यामागचा मूळ उद्देश असा होता की आजूबाजूचा परिसर, घराच्या मागचा परसबाग किंवा छोटा छोटी जमीन असेल त्या ठिकाणी घन वन संवर्धन करणे, म्हणजे एकाच छोट्याशा जागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्षाची लागवड करणे. मोठ्या प्रमाणावरती वृक्षाची लागवड केल्यामुळे या पद्धतीमुळे वृक्ष हे एकमेकाशी कॉम्पिटिशन करतात, एकमेकाशी स्पर्धा करतात आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती त्यांची झपाट्याने वाढ होते. सर्वसाधारणतः जंगलवाढीसाठी 100 वर्ष लागतात, परंतु या मियावाकी पद्धतीमध्ये जर आपण जंगल तयार केलं तर अवघ्या 20 ते 30 वर्षांमध्ये आपल्याला घन जंगल तयार झालेलं दिसून येतं. अशी ही अकिरा मियावाकी यांनी शोधून काढलेली पद्धत आहे.
0: सर, तुम्ही आताच सांगितलं की घराच्या आजूबाजूला असलेली जी ओपन स्पेस आहे त्यामध्ये आपण एक प्रकारचं जंगल या झाडांपासून तयार करू शकतो. ही मियावाकी पद्धत जी आहे ती कशा पद्धतीने कार्य करते?
1: आता ही पद्धत मुळात जापान या देशामध्ये काढली. त्या ठिकाणी आपल्या घराच्या आजूबाजूला मोठा परसबाग असायचा, त्या ठिकाणी आपल्या घराच्या बाजूची हवा, शुद्ध हवा यावी, त्यानंतर आपला परिसर चांगला शुद्ध राहावा आणि प्रदूषण मुक्त राहावा यासाठी, ऑक्सिजन युक्त राहावा यासाठी ही पद्धती त्यांनी जपानमध्ये शोधून काढलेली आहे. आपल्या देशामध्ये हिचा विचार करायचा तर आपण घराच्या भोवतीच मियावाकी पद्धतीने वनसंवर्धन करू शकतो असे नाही. आता आपल्या महाविद्यालयामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये महाविद्यालयाच्या म्हणजे वरिष्ठ महाविद्यालय ज्या ठिकाणी असतील त्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या परिक्षेत्रामध्ये जर महाविद्यालयाची 1/2 एकर किंवा 1 एकर जमीन असेल त्या जमिनीमध्ये आपण अशा पद्धतीचं वर संवर्धन करू शकतो. समजा जर महाविद्यालयाकडे अशा पद्धतीची जमीन उपलब्ध नसेल तर त्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने जे गाव दत्तक घेतलेलं आहे त्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीने एक ठराव द्यायचा आणि त्या ठराव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जी पडीक जागा असेल त्या पडीक जागामध्ये आपण हे वनसंवर्धन करू शकतो. ह्या वनसंवर्धनाचा म्हणजे मूळ उद्देश आपण ही

0: पद्धत का कशी कार्य करते हे बघत असताना या पद्धतीमध्ये आपण जी काही स्थानिक वृक्ष निवडणार आहोत. स्थानिक वृक्ष जवळपास 40 ते 50% स्थानिक वृक्ष निवडल्यामुळे त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये ही वृक्ष भरभराटीने वाढतात आणि अगदी कमी कालावधीत आपल्याला सुंदर असं घन जंगल त्या गावाच्या भोवताली पाहायला मिळतं. आज नाही म्हटलं तरी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आणि विषारी वायू हवेमध्ये पाहायला मिळतात. यासाठी आपल्याला वायू प्रदूषण मुक्त करणे, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करणे म्हणजे वन्यजीवांना आश्रय निर्माण करून देणे, यासाठी आपल्याला ह्या मियावाकी वन संवर्धनाची खूप आवश्यकता निर्माण होत असताना दिसते.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की मियावाकी ही जी पद्धत आहे याचा मुख्य उद्देश काय आहे. आज आपण आपल्या भोवताली बघतो, पावसाची कमतरता झालेली आहे, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आपल्याला भेडसावते. या सर्व समस्यातून तोडगा काढण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं जातं. वृक्षारोपण केल्यानंतर ते वृक्ष किती जगतात हे आपल्याला देखील माहिती नसते, त्याची हमी नसते. म्हणूनच हा मियावाकी घन वन संवर्धन प्रकल्प कवयित्री बहिणाबाई यांच्या विद्यापीठामार्फत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. सर, आपण या पद्धतीमध्ये वृक्षांची लागवड करणार आहोत, मियावाकी पद्धतीमध्ये वृक्षांची लागवड कशा पद्धतीने केली जाते?
0: अतिशय चांगला प्रश्न आहे. या मियावाकी पद्धतीमध्ये आपल्याला वृक्षांची निवड करायची आहे. मी पूर्वी सांगितल्या पद्धतीने की 40 ते 50% आपल्याला ही स्थानिक वृक्ष निवडायची आहेत आणि 40 ते 50% आपल्याला ही भारतात येणारी, प्रामुख्याने भारतातच येणारी, भारतीय वातावरणात जगणारी परंतु आपल्या परिसराच्या दूरची असणारी वृक्ष आपल्याला निवडायची. या झाडांची निवड करत असताना आपल्याला झाडं ही 3 टप्प्यातली निवडायची आहेत, म्हणजे उंच झाडं, मध्यम वाढणारी झाडं आणि कमी वाढणारी झाडं. म्हणजे ही झाडं एकमेकांसोबत स्पर्धा करणार नाहीयेत. अशा प्रकारे मियावाकी मध्ये लागवड करत असताना आपल्याला झाडाची उंची साधारणतः 2 ते 3 फूट उंचीचं झाड आपल्याला लागवडीसाठी निवडायचं आहे आणि 2 ते 3 फूट उंचीचं झाड म्हणजे ते झाड त्या वातावरणामध्ये जगण्यासाठी सक्षम असतं असंच झाड आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे या ठिकाणी त्या झाडाचा मरण्याचा दर हा अतिशय अल्प असा असेल. मियावाकी पद्धतीमध्ये आपल्याला लागवड करण्यासाठी 4 ते 5 चरण वेगळे, त्याला आपण पायऱ्या म्हणू, 4 ते 5 वेगळ्या पायऱ्या आपल्याला पाहता येतील. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे, त्यामुळे या वैज्ञानिक पद्धतीमध्ये पहिली पायरी आपल्याला मातीची रचना तपासण्याची असते. मियावाकी

चिंता करणार नाहीयेत. अशा प्रकारे मियावाकी मध्ये लागवड करत असताना आपल्याला झाडाची उंची साधारणतः 2 ते 3 फूट उंचीचं झाड आपल्याला लागवडीसाठी निवडायचं आहे. आणि 2 ते 3 फूट उंचीचं झाड म्हणजे ते झाड त्या वातावरणामध्ये जगण्यासाठी सक्षम असतं असंच झाड आपल्याला निवडायचंय. म्हणजे या ठिकाणी त्या झाडाचा मरण्याचा दर हा अतिशय अल्प असा असेल. मियावाकी पद्धतीमध्ये आपल्याला लागवड करण्यासाठी 4 ते 5 चरण वेगळे वेगळे, त्याला पायऱ्या म्हणू, 4 ते 5 वेगळ्या वेगळ्या पायऱ्या आपल्याला पाहता येतील. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. त्यामुळे या वैज्ञानिक पद्धतीमध्ये पहिली पायरी आपल्याला मातीची रचना तपासण्याची असते. मियावाकी संवर्धनामध्ये आपल्याला मातीची रचना याच्यासाठी तपासायची की कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे. त्यामुळे प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणावरती खाद्य मिळालं पाहिजे, त्याला आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळाली पाहिजे, जेणेकरून ते वृक्ष कमी कालावधीमध्ये भरभराटीने मोठ्या स्वरूपात वाढेल. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे मातीचं परीक्षण करायचं आहे किंवा माती तपासणी करायची आहे, त्याच्यामध्ये मातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सेंद्रिय खत आहेत का हे बघायचे, मातीमध्ये वेंधन साहित्य म्हणजे जर त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणून ड्रिलिंग साहित्य नसेल तर ते ऍड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, शेंगदाण्याची टरफल अशा पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतीची साहित्य वापरता येतील. त्या जमिनीची पाणी धारकता आपल्याला तपासायची आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वृक्ष आहेत, ते वृक्ष पाणी घेण्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन करतील, म्हणून त्या जमिनीची पाणी धारणा चांगली पाहिजे. त्या जमिनीमध्ये पालापाचोळा मोठ्या प्रमाणावरती पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा पकडून धरून ती मूळ त्याची खोल जाण्यास मदत होईल. असं पहिल्या पायरीमध्ये आपल्याला त्या जमिनीचा पोत, त्या जमिनीची पत आपल्याला बघून चांगल्या पद्धतीची जमीन निवडायची आहे. दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला वृक्षारोपणासाठी मूळ प्रजातींची निवड करायची आहे. आपला खानदेशाचा जर विचार केला तर आपल्या खानदेशामध्ये जे सातपुडा पर्वतरांगा आहेत, या सातपुडा पर्वतरांगामध्ये चांगल्या पद्धतीची जैवविविधता सापडते. या जैवविविधतेमध्ये आपल्याला 30 किलोमीटर रुंदीचा हा सातपुडाचा पट्टा सापडतो. या पट्ट्यामध्ये कोरडी पानझडी जंगली झाडं आहेत. या कोरड्या पानझडी जंगली झाडांमध्ये नॅचरली म्हणजे निसर्गतः उगवणारी साग, अंजन, सलई ज्याला साल म्हणतो आपण, कात किंवा खर अशी मुबलक झाडं आपल्याला पाहायला मिळतात. याच काही झाडांच्या प्रजातींचा आपल्याला इकडे उपयोग करता येईल, कारण ही नैसर्गिक लाभलेली भूसंपदा ही आपल्याला वनसंपदा आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या या तिघही जिल्ह्यांमध्ये जेव्हा लागवड करायची आहे तेव्हा या झाडांचा आपल्याला वर्गवारी करून मोठी झाडं खैर असेल, हिरडा, बेहडा, आवळा, कवट, कुडा, धावडा, चारोळी, बिलावा, बाबूळ, काटेसावर, टेंभुर्णी, गिळफळ, चंदन, हदगा, आपटा, उंबर, आयन, करंज, महारुख, पुतरंजीवी, शमी, बकानलीम, खैर, महारुख, सोनचाफा, चालई अशी वेगवेगळ्या पद्धतीची मोठी झाडं आपल्याला निवडता येतील. तर मध्यम स्वरूपाची जी झाडं आहेत किंवा झुडपं आहेत त्याच्यामध्ये जितसाया, मुरुडसे, निरगुडी, अडोसा, आमटी, डिकेमाली, धायटी, सोनामुखी, सेंद्री, चित्रक, ओसाडी, सुरण, येरंड अशी वेगवेगळी झाडं आपल्याला निवडता येतील. तर जे क्षुप वर्गातले जी झाडं आहेत ते छोटी छोटी जी तणं आहेत ही तणं सुद्धा आपल्याला काही त्याच्यामध्ये निसर्गतः उगवतील, त्यांचंही त्या ठिकाणी आपल्याला संवर्धन करता येईल. तिसरी महत्वाची पायरी येते म्हणजे जमीन तयार करणे. आपल्याला जी जमीन निवडायची आहे या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा आवश्यक नसलेला पालापाचोळा, काडी कचरा असे प्रकारचे म्हणजे जे टाकाऊ दगड, विटा असे आणि तण असे पदार्थ नकोयत, जेणेकरून आपल्या झाडाला वाढीसाठी पोषक वातावरण मिळेल. जेव्हा आपण जमिनीची निवड करतो तेव्हा त्या जमिनीमध्ये दिवसामध्ये 8 ते 9 तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणे आवश्यक आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याची खात्री पाहिजे. आणि वनीकरणासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चर खोदून त्या चरांमध्ये जैविक आपल्याला खत त्या ठिकाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जमीन तयार करणं गरजेचं असतं. आणि पुढची चौथी पायरी येते वृक्ष लागवडीची पायरी. वृक्ष लागवडीच्या टप्प्यामध्ये आपल्याला सुमारे 1 मीटर

0: खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये आपल्याला योग्य वाढ झालेली म्हणजे 2 ते 3 फूट वाढ झालेली वृक्ष निवडायची आहेत। त्यांनी ती वृक्ष आपल्याला एखाद्या काडीच्या स्टिक्सच्या सपोर्टने लावायची आहेत जेणेकरून त्यांच्यामध्ये काही असलेले नाजूक झाडांची जी नाजूक खोडं आहेत या खोडांना सपोर्ट मिळाल्यामुळे ती झाडं चांगली वाढतात। त्या झाडांच्या भोवताली आपल्याला तांदळाचा कोटा कोंडा गव्हाचा कोंडा शेंगांची टरफल नारळाची फायबर पीठ इत्यादी गोष्टी आपल्याला टाकता येतील जेणेकरून त्या ठिकाणी पाणी धरून राहील। आणि 5वा टप्पा आहे म्हणजे या जंगलाची आपल्याला 3 वर्ष काळजी घ्यायची आहे। 3 वर्ष काळजी घेत असताना दररोज पाणी देणे तण आणि प्लास्टिकचं निवारण करणे त्या ठिकाणी पाचोळा मेंटेन करणे आणि अशा पद्धतीनं वारंवार आपण त्या ठिकाणी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करायचा नाहीये रासायनिक खतांचा उपयोग करायचा नाहीये। आपल्याला सेंद्रिय खत जैविक खत आणि जैविक कीटकनाशक यांच्या सहाय्याने आपल्याला 3 वर्ष या जंगलाची देखभाल केल्यानंतर असं दिसून येईल की झाडांची वाढ ही 10 पट वेगाने आपल्या सामान्य झाडांपेक्षा दिसून येते तर यामध्ये घनसंपदा ही 30 पटीनं आपल्यापेक्षा जास्त घनता ही झाडांची असते। त्यामुळे झाडांच्या खाली जमिनीवरती हमेशा सावली राहते त्यामुळे तण सुद्धा उगवत नाहीत आणि म्हणून आपला तोही खर्च वाचतो। फक्त 3 वर्ष या झाडांची काळजी घेतली की पुढे ही वनसंपदा आपले स्वयंपूर्ण होते आणि त्यांचं ते वाढायला लागतं।
1: सर मियावाकी ही वृक्ष लागवडीचीच एक पद्धत आहे। आपण इतर ठिकाणी बघतो जून जुलै महिन्यामध्ये वृक्ष लागवड केली जाते त्याचा जो खर्च आहे तो अतिशय सामान्य आहे आणि मियावाकी या पद्धतीमध्ये खर्च थोडा जास्त आहे तर इतर वृक्ष लागवडी पद्धतीपेक्षा या मियावाकी तंत्राचे फायदे नेमके काय आहे?
0: अतिशय चांगला प्रश्न विचारला मॅडम। या मियावाकी तंत्राचा फायदा जर सांगायचा म्हटलं तर कालच मी न्यूज बघत असताना मुंबईमध्ये माननीय न्यायमूर्तींना आदेश द्यावा लागतो की 4 दिवस तुम्ही सक्तीने बांधकाम बंद करा। असा आदेश का बरं द्यावा लागतो? कारण आज मुंबई पर्यंत प्रदूषणाची लेवल एवढ्या खाली गेलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण वाढलेलं आहे की माननीय न्यायमूर्तींना कोर्टाला हायकोर्टाला त्यामध्ये हस्तक्षेप करून सक्तीने आपल्याला बांधकाम रोखावी लागतात। म्हणजे प्रदूषणाचा हा एवढा मोठा आघात आपल्या मानवी जीवनावरती जवळ येऊन ठेपलेला आहे। मग यावेळेस आपल्याला या प्रदूषणापासून मुक्ती हवी असेल वातावरणामध्ये ऑक्सिजनची लेवल आपल्याला मेंटेन करायची असेल जमिनीची धूप थांबवायची असेल या गोष्टींसाठी आपल्याला आता फायदे जर सांगायचे म्हटलं तर मियावाकी ही एक कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर घन जंगल निर्माण करण्याची पद्धत आहे। म्हणजे आपल्याला आज सामान्यतः पहा तुम्ही की उन्हाळ्यामध्ये खानदेशाचं तापमान जळगाव जिल्ह्यातील भुसावळचं तापमान मला वाटतं महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सर्वात जास्त तापमान असतं 48 डिग्री पर्यंत तापमान आपलं जातं। या उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा मियावाकी सारख्या प्रकल्पामधून छोटीशी राहत मिळेल मॉइश्चर कंटेंट वातावरणामधलं मेंटेन होऊन आपल्याला या वाढत जाणाऱ्या तापमानापासून थोडासा राहत मिळवण्याचं काम हे मियावाकीचं जंगल आपल्याला देईल। मियावाकी जंगल जमिनीची धूप थांबवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम करतं। याच्या मुळ्या ह्या संपूर्ण भूभागामध्ये पसरलेल्या असतात त्यामुळे मृदाचं जी धूप आहे ही धूप होऊ न देण्याचं काम हे मियावाकी पद्धती करत असते। त्यानंतर मियावाकी पद्धतीमध्ये साधारणतः 3 वर्षांमध्ये तुम्हाला घनदाट झाडांचं एक आच्छादन निर्माण झालेलं दिसतं आणि 3र्याच वर्षी तुम्हाला त्या जंगलामध्ये विविध पशु पक्षी फुलपाखरं आणि सरपटणारे प्राणी यांचं वावर त्या ठिकाणी दिसतो। म्हणजे निसर्गामधील जे जैवविविधता आहे या जैवविविधतेला संगोपन करण्यासाठी त्यांची वाढ होण्यासाठी पोषक असं वातावरण या मियावाकीमुळे मिळून जातं। त्या ठिकाणी आज बऱ्याच वृक्षांची तोड झाल्यामुळे पशुपक्ष्यांना घरटी करण्यासाठी जागा नाहीयेत पशुपक्ष्यांना राहण्यासाठी जागा नाहीये हा उत्तम निवारा पशुपक्ष्यांसाठी बायोडायव्हर्सिटीसाठी जैवविविधतेसाठी ठरू शकतो। त्याचबरोबर या मियावाकी पद्धतीचा डायरेक्ट फायदा आपल्याला हवा

0: पाणी, आवाज, मातीचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी होतो. मियावाकी जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक प्रजातींसाठी हे निवासस्थान आहे. त्याचबरोबर या मियावाकी पद्धतीमध्ये आपण स्थानिक झाडांचं संवर्धन करतोय, त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला स्थानिक झाडं कुठे जर पाहायला मिळतील तर या मियावाकी जंगलामध्ये आपल्याला कंझर्व झालेली किंवा संवर्धित झालेली झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना विशेष काळजी घ्यायची गरज पडणार नाहीये. मियावाकीचा उपयोग करून ही झाडं एकमेकांशी स्पर्धा करत असल्यामुळे, ती त्यांच्यातली त्यांच्या स्पर्धा करत असल्यामुळे बाकीच्या तणांना उगू देत नाहीत, त्यामुळे नंतरचा जो मेंटेनन्स आहे हा कुठलाही मेंटेनन्स आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीनं या मियावाकी घन वनसंवर्धन प्रकल्पामध्ये आपल्याला एक ना अनेक फायदे सांगता येतील.
1: सर, घन वनसंवर्धनासाठी मियावाकी ही पद्धत जी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे. ही पद्धत संपूर्ण भारतामध्ये आधी कुठे वापरली गेलेली आहे का आणि ती यशस्वी झाली आहे का?
0: अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम. तसं सांगायला गेलं तर ही पद्धत बऱ्याच ठिकाणी यशस्वी झाल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. पाणी फाउंडेशनने प्रथमच सातारा जिल्ह्यातील नाव्ही बुद्रुक या गावामध्ये मियावाकी जंगल करायचे ठरवले आणि से ट्रीज या संस्थेच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी त्या गावामध्ये साधारण 2000 रोपांची लागवड केली. स्थानिक हवामानाला साजेल जुळून घेतील अशा झाडांची त्या ठिकाणी त्यांनी लागवड केली आणि गावातील गावकऱ्यांच्या सहाय्याने स्वयंस्फूर्तीने त्यांना ऐच्छिक स्वेच्छेने शारीरिक श्रम करून ही झाडांची लागवड केली गेली आणि त्या ठिकाणी 2017 मध्ये त्यांनी ह्या झाडांची लागवड केल्यानंतर 2020 पर्यंत तीनच वर्षामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी घन वनसंवर्धन झाल्याचे निदर्शनास आले आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी यूट्यूबवर टाकलेला आहे, तोही आपण पाहू शकता. आणि त्या वनसंवर्धनामध्ये 2020 सालीच मोठ्या प्रमाणावरती पक्षी, मधमाशा, कीटक, फुलपाखरं यांचा मोठ्या प्रमाणावरती वावर आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीचा एक मॉडेल तयार करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी पुढाकार घेऊन जळगाव विद्यापीठाच्या जवळच असणाऱ्या खेडी या गावामध्ये हा प्रकल्प मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि एका वर्षाच्या आतमध्ये म्हणजे अगदी 6 महिन्याचा प्रकल्प असताना पूर्ण जमीन आच्छादली गेलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण वृक्षांची नुसती लागवड केली आणि थोडासा बहर जरी आला तरी सुंदर असं वातावरण निर्माण होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रामध्येच पाहायला मिळेल. आपल्याला केव्हाही भेट द्यायची असेल तर परिक्षेत्रातील या आपल्या मियावाकीच्या जंगलाला किंवा घन वन संवर्धन क्षेत्राला आपण भेट देऊ शकता.
1: सर, आतापर्यंत तुम्ही मियावाकी ही पद्धत कशी आहे आणि मियावाकीमध्ये झाडांचं संवर्धन कसं केलं जातं, त्यांची लागवड कशी केली जाते हे आमच्या शेतकरी बांधवांना समजावून सांगितलेलं आहे. आपला आजचा विषय आहे मियावाकी घन वन संवर्धन प्रकल्प. या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे? विद्यापीठामार्फत ही योजना राबवली जाते तर विद्यापीठाकडून जर एखाद्या शेतकरी बांधवांना किंवा एखाद्या गावाला ही योजना राबवायची असेल तर त्यांना विद्यापीठाकडून कशा प्रकारे मदत केली जाईल?
0: मियावाकी घन वनसंवर्धन प्रकल्प राबवत असताना विद्यापीठाने सर्व संस्थांना, महाविद्यालयांना आवाहन केलेलं आहे की तुमच्याकडे असणारी अर्धा एकर, एक एकर, अर्धा एक मिनिमम अर्धा एकर, त्यापेक्षा कितीही जास्त प्रमाणावरती जमीन चालेल. आमचे वरिष्ठ महाविद्यालय ज्या प्रक्षेत्रात आहे त्या प्रक्षेत्रातील आजूबाजूला जे गाव असेल, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आमची मुलं त्या ठिकाणी एक दत्तक गाव घेत असतात. ह्या दत्तक गाव योजने अंतर्गत ह्या जे गाव दत्तक घेतलेलं असेल त्या गावामध्ये आमच्या महाविद्यालयाला आपल्या गावातील जागा ही आपण एक ग्रामपंचायतीचा ठराव करून आपण महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांनी ठराव करून आमच्या भूभागामध्ये आम्ही जमीन देण्यास तयार आहोत अशा पद्धतीचा ठराव द्यायचा आहे. हा ठराव दिल्यानंतर आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी

0: विद्यार्थी आणि आपले ग्रामस्थ यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्याला जमीन तयार करायची आहे. ह्या जमीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी JCB, ट्रॅक्टर, जैविक काडी कचरा, शेणखत, कुंपण, पाणी पुरवठा, रोपं इत्यादी संसाधने आपल्याला उपलब्ध करावी लागतात. मग यासाठी तुम्ही महाविद्यालयाची मदत घ्या, जिल्हा परिषदेची मदत घ्या, आपले राजकीय वेगवेगळे पुढारी असतात त्यांची मदत घ्या, लोकप्रतिनिधींची मदत घ्या, जिल्हा परिषदेच्या शासकीय योजनांचा निधी असतो त्यांचा निधी वापरा, त्याचबरोबर कंपन्यांचा CSR निधी असतो तो महाविद्यालयामार्फत तुम्हाला उपभोगाला घेता येईल. बऱ्याचशा कंपन्या निधी देण्यास तयार असतात, फक्त आपल्याला तिथे ॲप्रोच होता आले पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून निधी उपलब्ध करून ही योजना राबवायची आहे. या योजनेसाठी जरी खर्च जास्त असला तरी एक बीज भांडवल म्हणून या महाविद्यालयांच्या संस्थांना विद्यापीठ बीज भांडवल म्हणून सुरुवातीला 25,000 रुपये आणि नंतरच्या टप्प्यात प्रगती बघून, तुमच्या कार्याची प्रगती बघून परत 25,000 रुपये अशा दोन टप्प्यामध्ये निधी उपलब्ध करून देईल. यामध्ये आपल्याला वनसंवर्धन, संरक्षण, देखभाल, दुरुस्ती अशी सर्व जबाबदारी त्या ग्रामपंचायतीची किंवा महाविद्यालयाची राहील, राष्ट्रीय सेवा योजनेची राहील. अशा पद्धतीची ही योजना राबवत असताना ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावाच्या सभोवतालची जागा, जी मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागेमध्ये एखाद्या मंदिराच्या सभोवताली मोकळी जागा असेल तर ग्रामपंचायतने तशा पद्धतीचा ठराव घेऊन आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेशी निगडीत असणाऱ्या महाविद्यालयाशी संपर्क साधून तुम्ही अशा पद्धतीचं मियावाकी घन वनसंवर्धन प्रकल्प तुमच्या गावामध्ये राबवू शकता. याला ग्रामपंचायतीचीच जागा असावी असंही नाही. तुम्ही एखादी संस्था असेल किंवा एखादा स्वयंस्फूर्तीने शेतकरी जर देत असेल तर त्याचीही जमीन आपल्याला घेता येईल. परंतु अट अशी आहे की 3 वर्ष या जमिनीची देखभाल ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करतील. 3 वर्षानंतर ती जमीन आपल्याला हस्तांतरित करणार आहोत, परंतु त्याची वृक्षतोड आपल्याला मात्र करता येणार नाही. हे वृक्ष आपल्याला संवर्धनासाठी, बायोडायव्हर्सिटी संवर्धनासाठीच राहू द्यायचे आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात मियावाकी पद्धती संदर्भात डॉक्टर दत्ता ढाले यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतलेली आहे. अतिशय छान ही पद्धत आहे आणि या पद्धती संदर्भात सरांनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे, त्यासाठी आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद. आज या ठिकाणी फक्त प्रास्ताविक माहिती मी सांगितलेली आहे. अजूनही तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्यासाठी तुम्ही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग किंवा जिल्ह्याला आम्ही प्रतिनिधी नेमून दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये MSP असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका MSP दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो LNG इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. GMR 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात

पेटवण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला CBI आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना CBI चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला CBI ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपचे N. नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार S. कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 विरोधामध्ये मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता TVK 144 बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR

0: काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम चित्रलोक लेकर हाजिर होते हैं कुछ ही पलों में.

बद्दलची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूर गौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल उद्या रात्री 10 वाजता. यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सूर गौरव संध्या. रात्रीचे 10 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुख्य सहभाग होता पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांचा. ऐकू.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.